0: विंशत्यधिकैकशत निर्वाचित विधायकानां समर्थनम् अलभत। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य श्री सी जोसेफ विजयाय पदग्रहणस्य उपलक्ष्ये तस्मै शुभकामनां प्रेषितवान्। श्री मोदी सामाजिक माध्यमे उक्तवान् यत् केन्द्र प्रशासनं तमिलनाडु प्रशासनेन सह मिलित्वा जनानां जीवनस्तरस्य उन्नयनार्थं निरन्तरं कार्यं करिष्यति। तेन श्री विजयस्य आगामी कार्यकालाय अपि शुभकामनाः प्रदत्ताः। भारतीय जनता पार्टी इति दलस्य वरिष्ठ नेता डॉ. हिमंता विश्व शर्मा विधायक दलस्य नेता रूपेण निर्वाचितः। अद्य प्रातःकाले गुवाहाटी नगरे सम्पन्नायां सभायां रंजीत कुमार दास, विश्वजीत दैमारी, अजंता नियोगः, राजदीप राय, अशोक सिंगलः, पीयूष हजारिका समेत्य अष्ट भाजपा दलस्य विधायकाः डॉ. हिमंत विश्व शर्मणः नाम प्रस्तावितवन्तः। शिक्षा मंत्रालयः ग्रीष्मावकाश काले देशस्य सर्वेषु विद्यालयेषु भारतीय भाषायाः कृते ग्रीष्मकालीन शिविरस्य आयोजनं करिष्यति। एषः एक सप्ताहात्मकः शिविरः भारतीय भाषासु मौलिक संवाद कौशल अधिगमाय, शब्द परिचयाय, आत्मपरिचय प्रदर्शनाय, वास्तविक जीवन संवादाय तथा च संस्कृतेः प्रशंसाय च केन्द्रितः भविष्यति। श्रीलंका देशस्य राष्ट्रपतिना अनुरा कुमारादिसानायके अद्य टीवीके दलस्य प्रमुख सी जोसेफ विजयः इत्यस्मै तमिलनाडु राज्यस्य मुख्यमंत्री पदस्य शपथ ग्रहणानन्तरं त्वरितमेव शुभकामनाः प्रदत्ताः। सामाजिक माध्यमे एकस्मिन् संदेशे दिसानायके उक्तं यत् श्रीलंका तमिलनाडु उभयोः मध्ये ऐतिहासिकाः, सांस्कृतिकाः, उद्योगाः चेत्यादयः सुदृढाः सम्बन्धाः विद्यन्ते। सः उक्तवान् यत् उभयोर्देशयोः मध्ये भविष्ये अपरिमिताः आर्थिक सम्भावनाः अवसराश्च सन्ति, यतः तौ निरन्तरं परस्परं घनिष्ठ सम्बन्धान् सुदृढं कुरुतः। रूसदेशस्य राष्ट्रपतिना व्लादिमीर पुतिनेन उक्तं यत् युक्रेन देशेन सह प्रचल्यमानः युद्धविवादः अधुना समाप्तिं प्रति गच्छति। तेन पश्चिमेशिया देशेषु वर्तमानस्य संघर्षस्य अपि शीघ्रसमाधानस्य आशा प्रकटिता। तेन उक्तं यत् यदि विवादः अधिकं वर्तते तर्हि महदहानी भविष्यति। यूरोपीय नेतृभिः सह वार्तालापविषये पृष्टे सति राष्ट्रपति पुतिनः अवदत् यत् तादृश्याः चर्चायाः कृते जर्मनी देशस्य पूर्व चान्सलर गेरहार्ड श्रोडर तस्य प्रिया नेता अस्ति। पुतिनः एतदपि उक्तवान् यत् स्थायी शान्ति प्रस्तावस्य अन्तिम रूपस्य निर्णयानन्तरमेव सः युक्रेन देशस्य राष्ट्रपतिना व्लोदिमीर जेलेंस्की इत्यनेन सह मिलिष्यति। शंघाई नगरे आयोजिते धनुष्क्रीडायाः विश्वचषक स्पर्धायां भारतीय महिला रिकर्व दलेन चीनदेशं पराजित्य स्वर्णपदकं प्राप्तम्। आईपीएल क्रिकेट स्पर्धा मालिकायाम् अद्य लखनऊ सुपर जायंट्स दलं चेन्नई सुपर किंग्स दलं सम्मुखीकरोति। प्रप्रथमं क्रीडयता लखनऊ सुपर जायंट्स दलं अष्टक्रीडकानां हानिपुरस्सरं 3,200 धावनांकाः विनिर्मिताः। सम्प्रति उभयोः दलयोः मध्ये स्पर्धा प्रचलति। मुख्यवार्ता पुनरेकवारम्। अद्य प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी तेलंगाना राज्ये प्रायः 94 कोटि रूप्यकाणां आधारभूत संरचना औद्योगिक परियोजनानां च उद्घाटनं शिलान्यासं च कृतवान्। उत्तर प्रदेश राज्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अद्य स्वमंत्रिमंडलस्य विस्तारं कृतवान् इति वार्ताः।
1: आकाशवाणी विज्ञानद मुन्नडे। ವಿಜ್ಞಾನದ ಮುನ್ನಡೆ ಮಾನವನ ನಿಜ ವಿಕಾಸದ ಕಡೆಗೆ.
2: ಪೆರೌಸ್ಕೈಟ್ ಎಂಬ ವಿಸ್ಮಯಕಾರಿ ವಸ್ತು. ಪದಾರ್ಥ ವಿಜ್ಞಾನದ ಕೊಡುಗೆಗಳಲ್ಲಿ ಪೆರೌಸ್ಕೈಟ್ ಎಂಬ ವಸ್ತುವು ಒಂದು. ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ಟೈಟಾನಿಯಂ ಆಕ್ಸೈಡ್ ಎಂಬುದು ಅದರ ರಾಸಾಯನಿಕ ಹೆಸರು. 1839 ಜರ್ಮನಿಯ ವಿಜ್ಞಾನಿ ಗುಸ್ಟಾಫ್ ರೋಸ್ ರಷ್ಯಾದ ಯೂರಲ್ ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಸ ಖನಿಜವನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿದು ಖ್ಯಾತ ಖನಿಜ ವಿಜ್ಞಾನಿ ಲೆವ್ ಪೆರೌಸ್ಕಿಯ ಗೌರವಾರ್ಥ ಅದಕ್ಕೆ ಪೆರೌಸ್ಕೈಟ್ ಎಂದೇ ಕರೆದನು. ನಂತರ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳೇ ಕಳೆದರೂ ಅದರ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳು ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಮುಂದುವರೆದಂತೆ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಸಂಶೋಧನೆಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುವ ಅನೇಕ ಉಪಕರಣಗಳ ಆವಿಷ್ಕಾರವಾಯಿತು. ಅವುಗಳನ್ನು ಉಪಯೋಗಿಸುವುದರ ಮೂಲಕ ವಸ್ತುಗಳ ಹೊಸ ಹೊಸ ಗುಣವಿಶೇಷಗಳು ಬೆಳಕಿಗೆ ಬರತೊಡಗಿದವು. ಹಾಗಾಗಿ ಅವುಗಳನ್ನು ಹೊಸ ಉಪಯೋಗಗಳಿಗೆ ಹಚ್ಚುವುದು ಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ಪೆರೋಸ್ಕೈಟ್ನ ಸ್ಫಟಿಕ ರಚನೆಯನ್ನೇ ಹೋಲುವ, ಆದರೆ ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ, ಟೈಟಾನಿಯಂ ಮತ್ತು ಆಕ್ಸಿಜನ್ಗಳ ಬದಲು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇತರ ಧಾತುಗಳಿಂದ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಅನೇಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಆವಿಷ್ಕರಿಸಿದರು. ಹಾಗಾಗಿ ಅದೇ ಸ್ಫಟಿಕ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಆ

0: समारोह का एक महत्वपूर्ण क्षण आर्ट ऑफ लिविंग की 45वीं वर्षगांठ के उपलक्ष्य में आज 9 राष्ट्र सेवा परियोजनाएं राष्ट्र को समर्पित की जा रही हैं। आइए एक वीडियो के माध्यम से इन सभी परियोजनाओं को हम जाने।
1: ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ ನ ಮುಂದಿನ 9 ರಾಷ್ಟ್ರ ಸೇವಾ ಯೋಜನೆಗಳ ಕುರಿತಾದ ಸಾಕ್ಷ್ಯಚಿತ್ರ ಇದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರದರ್ಶನಗೊಂಡಿತು.
2: ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ 45ವೇ ವರ್ಷ ಉಪಲಕ್ಷ್ಯ 9 ನೈ ಜನ ಕಲ್ಯಾಣಕಾರಿ ಪರಿಯೋಜನಾ ಕಾ ಶುಭಾರಂಭ ಕಿಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ. 11 ರಾಜ್ಯೋ ಕೆ ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರೋ ಮೇ ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ ದ್ವಾರಾ ರುಟಾರ್ಡ್ ಸ್ಮಾರ್ಟ್ ವಿಲೇಜ್ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾಪಿತ ಕಿಯೇ ಜಾಯೆಂಗೆ. ಯೇ ಪರಿಯೋಜನಾ ಇನ್ ಕ್ಷೇತ್ರೋ ಮೇ ಆಜೀವಿಕಾ, ನೇತೃತ್ವ ಕ್ಷಮತಾ ಔರ್ ಮಾನಸಿಕ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಕೋ ಸಶಕ್ತ ಕರೇಗಿ. ಮಿಷನ್ ಗ್ರೀನ್ ಅರ್ಥ್ ಕೆ ಅಂತರ್ಗತ ಅಬ್ ತಕ್ 19 ರಾಜ್ಯೋ ಮೇ 90 लाख से अधिक वृक्षारोपण किए जा चुके हैं. अब 50,000 युवाओं एवं महिलाओं को आधुनिक तकनीकी कौशलों के साथ साथ नेतृत्व प्रशिक्षण भी दिया जाएगा. श्री अभयम प्रकल्प जनजातीय समुदायों तक उद्देश्य है 450 जनजातीय ग्रामों का समग्र विकास. डिजिटल इंडिया और आत्मनिर्भर भारत अभियान के अंतर्गत डिजिटल सेवकों को AI आधारित भारतीय भाषाई उपकरणों का प्रशिक्षण दिया जाएगा. 9 नए टेलीमेडिसिन केंद्रों के माध्यम से भारत के दूरस्थ एवं स्वास्थ्य सुविधाओं से वंचित क्षेत्रों तक विशेषज्ञ स्वास्थ्य सेवाएं पहुंचाई जाएंगी. भारत की 550 कारागारों में